गुण कीर्त निद मोरी रहाओ, तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग, आस ओट प्रभ तोरी तू ही मान तू ही तान तू ही पत तू ही प्राण, गुर टूटी लै जोरी तू ही ग्रह तू ही बन तू ही गाओ तू ही सुनो है ना।